Didi, ए बहनी, काले रामे हरीश रामे भुंते नपते चपते गोरे कायला मायला सायला ठायला ना चला।